0: मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता,